मनोकामना तीर्थ दे छुटाय, गर्भ गमान ना मन ते हुटाय, सोच करे दिन से अर रात,